0: हेलो। आ नाजिम, ठीक है? आने जॉइंट अकाउंट तो फैसा दो करिए मगे सोया को चिकलगा। आने आईडी कार्ड आ सीमा का आईडी कार्ड आ की के दें बुनानी। हाँ ओके। यार मैं देमी होंगे जॉइंट अकाउंट आरेंगे उरिया फैसा है यार हुन्ना नी ये अकाउंट जीमा के कजिन ने के जीमा अनेक कजीमा जीमा कौन था उन्हीं
1: मैं ही बेरों किने वीटिया भारती हाले लवानी
0: आरे मैं अकाउंट को रिहोरी आ फैसा है ने कि जीमा था नक्का
1: व्हाट आहरिं आहरिं की कोरा की व्यहन्ना दिमाग तीन तिबुनी
0: रंगला बुने जीमा नो मैं का एकांग एको तकर नुकरे वे
1: नाजिम मम कोम्मेट से विस किया फर नंदो नाजिम तिबुने यहाँ नकी बागी केता आहन नकी यहाँ गोते फुतेन्ने वियानु दा मी है केता आहर मक्कं कुराने ता
0: आहरेंगे सोया आहरेंगे आईडी कार्ड का जीमा नोमी है का नोली बेने अनेक का एबुनी ये फैसा नगं दी जीमा के काजिन ने के
1: आहरेंगे काजिन ने के नाजिम इंगे इत दिखी है इसे आहरेंगे कौन्ता कुरी काजिन ने ता आहरेंगे काजिन ने हुरी या नाजिम भी सेंगे ने नो
0: बेकार वागा तक कान का मन्ने आहरे मेर वैकन लाफ रे लियू तक के बसने उड़माले अपार्टमेंट के रजिस्ट्री है बसने आरेंगे मोज़े फुटना मुसार दे फुटना नगाफूरी फ़ैसा है बसने
1: दे नाजिम तिब्रानी ऐहुड़ है इसने की आहार नहीं था आहार इन्हों नस्मिके का मी हूँ उड़े दो नाजिम के दारिन बस नगाफार ने
0: जीवा मगे दारिन ने किया गे एम में भाई बस नुबुना दिंगे आहार मिकंता दो कोल्ला ने कमा जीमा हीनो कुरा फुलुहुन
1: ಫುಲುಹುಣ್ಣ ಗುಳಗೆ ಮಾ ಮೊಳುತಕ್ಕೆ ವಾಣಿಕ ಮತ್ತ ನಾಜಿಮ್ ಹೀ ಕುರಣಿ ಮಿಗೆ ಆಹಾರ ನಗಾಫೆ ನೋಣ್ಣಾಣೆ ಆಹಾರೆಂಗೆ ನೂನ್ ಎಚ್ಚೆ ಫ್ಯಾಸಾಯವ್ಯಸ್ ಗಹನಾಯವ್ಯಸ್ ಆಹಾರಿನಗಿ ಆಹಾರೆಂಗೆಚ್ಚೆಹಿ ನಾಜಿಮ್ ಅಹಣ್ಣ ದೀಫ ಹುರಿ ಎಚ್ಚೆಹಿ ದೆನ್ ಅಕೌಂಟ್ಗೆ ವಾಹಕತಿ ದಕ್ಕಣಿ ಏ ಜಾಯಿಂಟ್ ಅಕೌಂಟೆ ನಾಜಿಮ್ಮಾ ಅಹಣ್ಣ ಸೋಯಕುರಿಮ ಫ್ಯಾಸಾ ದೂಕೊಫಯೋತಿ ದೆಂತಿಬುಣಿ ಎಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ರಜಿಸ್ಟ್ರಿಗೆ ವಾಹಕ ಬಲೈ ರಜಿಸ್ಟ್ರಿಗೋತಿ ಮಗೆ ನಂದೋ ಆಯಿಷತ್ ಝೀಮಾ ಇಬ್ರಾಹಿಂಗೆ ಎಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂಗಿ ಎಹಂ ವಿಮ ರಜಿಸ್ಟ್ರಿ ನಾಜಿಮ್ ಕಿ ಕುರಂವಿ
0: ಝೀಮಾ ತಿ ಎಬಸ್ ವಿತ ಉರಿಯಾ ಕಮಕ
1: ಎಬಸ್ ವಿಯಾ ಕಿ ಕುರಾಣಿ ಕಿ ಕುರೆವೇಣಿ ನಾಜಿಮ್ ಹೀ ಕುರಿ ಆಹಾರಿಂಗ್ ಉಮುರು ದುವಹ ನಾಜಿಮಾಯಕಿ ದಿರಿವುಳಗೆ ಆಹಾರಿಂಗೆ ದಿರಿವುಳು ಹಲಾಕು ಕೊಲ್ಲಾಣಿ ಕಮತ್ತ ಆಹಣ್ಣಕಿ ಎಹಾ ಬಡು ಮೊಯೆ ನೂ ಮೊಯಕಿ ನಾಜಿಮ್ ಆಹಾರಿಂ ಮಿದಣಿ ಮಾದ ಮಾ ಕೋಟ ಫೋಮುಲಾಣ ಮಾ ಉಂದಗು ಬಡು ನುಕೋ ಆಹಾರಿಂ ಬರಿ ಕೊದ್ದೇಟಿ